हे नानक जी ये गल दसो, एक पासे ते तुसी उदासी पेख तारिया पे, एक पासे तुहाडे बाल बच्चे तुहाडा परिवार, तुसी गृहस्थी हो।

Man kinder labu gurmuk paya Man se jannun dur labu gurmuk paya Man tanu hoye chul labu Je satgur paya Challe jan swar vakhr satlay Pat paye darbar satgur shabd paye पत पाए दरबार सतगुरु शब्द पै चले जन्म सवार चलिया पक्ष जन्म सवार वाजा वाए सी चलिया